0: ನಾಗರಿಕಾಯಿತ ಸಸ್ಯ ಸಂಚಾಲನೆಯ ಸಂಬಂಧಿ ಚೂಷಣೆ
1: ಅಬಣಿಸುವ ಗ್ರಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಾತ್ರ ವ್ಯವಸ್ಥಾ ತರಣಿವಾದ ಪ್ರಭಾವಳಿ ಶಿರಾ ಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ಸಹಜೀಕರಣದ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯಕ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಉಕ್ತ ಕಕ್ಷಬಾಟ ನೀತಿಕ ಸೇವಾರು ಪ್ರಾಪ್ತ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯಕ ಕಕ್ಷದ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ರ ಅನುರೋಧ ಕರಿ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಪ್ರತಿಕ ಪ್ರಲೋಭನ ನಗರಿ ಅರ್ಥ ಸೇವಾ ಲಿನ ಹಾರ್ದಿಕ ಅಪೀಲ್ ಕರ್ದ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕುನೆ ಗ್ರಾಸ ಆಯ್ನ ಗ್ರಾಸ ಕುನೆ ಅಧಿಕಾರ ಕಾರಣಿ ಪ್ರಮುಖ ಸೂಚನೆ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ರ
0: ಕೊಚ್ಚಿ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲಾ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ವಿರಾಟ್ನಗರ್ आर्थिक वर्ष 2084 का लागि प्रदेशवार संचालन गरिने आयोजना कार्यक्रम को लागि प्रस्ताव आह्वान सम्बन्ध में कृषि प्रदेश योजना आयोग को
1: आयोजना को वर्गीकरण आधार तथा मापदंड निर्धारण र आयोजना वन व्यवस्थापन कार्यविधि 2082 बन्दथिन स्थानीय तह र प्रदेश कार्यालयबाट आर्थिक वर्ष 2083 में कार्यान्वयन हुने आयोजना कार्यक्रम के सम्बन्ध में इस आयोगबाट मिति 2082 साल चैत्र 9 गते आयोजना वन सूचना प्रणाली मार्फत प्रस्ताव आह्वान भएको हुनाले 2083 साल वैशाख 62 गतेमा प्रणालीको प्रयोग मार्फत आयोजना प्रस्ताव गर्न हुन कृषि प्रदेश सरकार मार्फतका कार्यालय र स्थानीय तहहरूलाई जानकारीको लागि यो सूचना प्रसारण गरिएको छ। साथै आयोजना प्रस्ताव सम्बन्धमा स्थानीय नागरिकले सम्बन्धित स्थानीय तह र संस्थाको कार्यक्षेत्र रहेको स्थानीय तह तथा आयोजनाको सम्बन्ध कार्यक्षेत्रमा रहेको प्रवेश कार्यालयमा सम्पर्क राख्न अनुरोध गरिन्छ। प्रस्ताव आह्वान सम्बन्धी सूचना विस्तृत आयोगको वेबसाइट ppc.cc.gov.np हेर्न पुनः सबैमा यसै सूचना मार्फत अनुरोध गरिन्छ।
0: प्रदेश सरकार प्रदेश योजना आयोग विराट

रोगादे सुगेदान घ्यामसे रंगनेला घाचा कोर्गी ताम पंगे मान्छे परमेश्वरला सेवाला लागिरी रंगनेला सहयोग मान्छे रिला खेजा दिग हिन्न विषम रंगनेला प्रार्थनाला सहयोग दिन बेटी मान्छे आशा लाभमुला रंगनेला चु जदाबा बेटीदा मान्छे परमेश्वरला मिन्द्री किन्छेलामुला